0: सोमवार ते शुक्रवार,
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: हॅलो श्रोतनो नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. थिओल शिरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनो 9 वाजले आहेत, नेहमीप्रमाणे 10 पर्यंत मी तुमची साथ नेणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. आमच्यासोबत आजचा हा शुक्रवार एन्जॉय करा. पुन्हा श्रोतनो कार्यक्रमाची सुरुवात करूया, ऐकूया पहिलं गाणं, ठिकाण फ्रॉम द मूवी सैरात, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो मराठी संगीत इंडस्ट्रीतील मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये जे नाव ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल, आपल्या लाडक्या अजय अतुल जोडीतील तो बुलंद आणि थेट मनाला भिडणारा आवाज म्हणजे अजय गोगावले. आणि आज श्रोतनो अजय गोगावले यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांच्याच सुमधुर आवाजात ऐकूया नेक्स्ट ट्रॉक, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो आज म्युझिक इंडस्ट्रीतील मराठी सिने इंडस्ट्रीतील मराठी म्युझिक इंडस्ट्रीतील एक अत्यंत खास विशेष दिवस आहे. आज मराठी गायक मराठी संगीतकार मराठी गीतकार जय गोगावले यांचा वाढदिवस आहे. तेव्हा आज या क्षणी परत एकदा त्यांनीची गायलेली काही गाणी ऐकूया, त्यांनीच संगीतबद्ध केलेली काही गाणी ऐकूया. या क्षणी ऐकूया श्रोतनो त्यांच्याच सुमधुरावाजात एक भक्तिगीत, याचा आस्वाद घ्या.

हॅलो गेन श्रोतृ शिटी सोबत आपण आहात वेद मनोरंजन वर सकाळ बीच कार्यक्रम चालू आहे. श्रोतृ या क्षणी तुम्ही घरी आहात, बाहेर आहात, ऑन द वे कामाला जात आहात, ड्राईव्ह करीत आहात, बसमध्ये आहात, श्रोतृ एनी वे यू आर श्रोतृ ट्युनिंग करा काही शेवण्या गाण्यांसोबत. तुमचा आजचा दिवस छान बनवा. या क्षणी परत एकदा जय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात नेक्स्ट ट्रॅक त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम रंगत आहे. या क्षणी सुपरत एकदा जय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं याचा आस्वाद घ्या.

वेलकम बॅक श्रोतींनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. श्रीसोबत आपण आहात सकाळ बीच कार्यक्रमात. 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. ट्युनिंग करा आमच्या सोबत, आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. पुन्हा श्रोतींनो कार्यक्रम चालू ठेवूया, ऐकूया नेक्स्ट ट्रॅक तुमच्यासाठी. वाजत आहोत ही चाल तुरु तुरु हे गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, जगातील सर्वात मोठा आणि कठीण लढा हा स्वतःच्याच नकारात्मक विचारांशी असतो. लोक काय म्हणतील या भीतीने स्वतःची स्वप्ने मारून जगण्यापेक्षा एकदा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून प्रयत्न करून बघा. जिंकलात तर इतिहास घडवाल आणि हरलात तरी असा अनुभव मिळेल जो जगातल्या कोणत्याच पुस्तकात तुम्हाला शिकू शकणार नाही. कारण श्रोत्यांनो, प्रयत्नांशिवाय मिळणाऱ्या यशांपेक्षा संघर्ष करून आलेले अपयश नेहमीच जास्त शिकवून जाते. तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं. साक्षी तन्वर यांच्या सुमधुर आवाजात याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा आमची साथ देत रहा. आज आहे शुक्रवार, उद्यापासून वीकेंडची सुरुवात होणार आहे, तेव्हा धमाल गाणी अनिवार्य आहे. या क्षणी ऐकूया अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात नेक्स्ट ट्रॅक, नेक्स्ट धमाल गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनु पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.